प्रयोग करी ये तांडव नृत्य को देखी देवता माने भयभीत चित्त रे रणक्षेत्र गोल्हाई आसिले पंडित कले कोण।

देवता मानकर स्पर्श मात्रे रामचंद्र उठी ये युद्ध क्षेत्र को चाही देखिले समस्त सैन्य माने निहत होइछंती पंडित ये सहस्त्र नाम दियो निहत होइ जाइछि किंतु रामचंद्र देखिला आउ कोनो भयंकरी उग्र।